सोख सोखे नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्ण नमो सर्व रंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिजे अपिजे समस्तं प्रसिजे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी सदा सर्वदा रिद्ध सिद्धं निवासी चर प्रशांत वै प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे चल भोगे अचल राजे अटल साजे अखर धर्मं अलाह कर्मं सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्वं पहने सर्वं माने सर्वं प्राणं सर्वं त्राणं सर्वं भूता सर्वं जुगता